0: नेपाली अधिकारिणः सद्य एव विनाशकारी आकस्मिक जलाप्लावे मृतानां विदेशीयानां मृतशरीराणां परिचयस्य हस्तान्तरणस्य च प्रक्रियायाः विवरणं प्रदत्तवन्तः। एकस्मिन् वक्तव्ये दूतावासेन विज्ञापितं यत् नेपालसर्वकारेण विदेशी नागरिकाणां मृतशरीराणां हस्तान्तरणात् प्राक् सम्पन्नप्रक्रियाणां श्रृंखलाः निरूपिताः। दूतावासस्य अनुसारं प्रक्रियायां मृतशरीराणाम् अभिलेखनम्, अभिलिखितानि छायाचित्राणि, विवरणानि, शवपरीक्षा, मृत्योः कारणस्य सत्यापनं च अन्तर्भवति। अधिकारिणः औपचारिकरूपेण मृतकस्य परिचयस्य स्थापनं करिष्यन्ति। अंगुलीचिह्नानि, डीएनए अथ अन्यानि फोरेंसिक प्रतिदर्शानि संगृह्य पासपोर्ट इत्यस्य सत्यापनं करिष्यन्ति। आकाशवाण्याः लोकप्रिया एफएम गोल्ड वाहिनी अद्य स्वकीयां पञ्चविंशतितमां रजत जयन्तीम् आचरति। अस्याः सेवायाः आरम्भः एकोत्तर द्विसहस्रतम वर्षस्य सितम्बर मासस्य प्रथमे दिनांके समजायत। प्रारम्भे एआईआर एफएम 2 इति नाम्ना ज्ञाता इयं वाहिनी वार्ता सामयिकी मनोरंजनानां सम्मिश्रणेन एका इन्फोटेनमेंट वाहिनी रूपेण प्रारब्धा आसीत्। विगत वर्षेषु एफएम गोल्ड आकाशवाण्याः एका प्रमुखा रेडियो सेवा संजाता। या सूचनानां विश्लेषणानां संगीतस्य च अनुपम संगम माध्यमेन श्रोतृभ्यः सेवां समर्पयति। अस्याः प्रमुख कार्यक्रमेषु सुर्ख्यों में स्पॉटलाइट, मनी मैटर्स, मार्केट मंत्र, स्पोर्ट्स स्कैन अथ च कंट्रीवाइड इत्यादयः अतीव लोकप्रियाः सन्ति। अनेनैव सह आज सवेरे परिक्रमा च पत्रिका शैल्यां वार्ताः, समसामयिक विषयान् विश्लेषणञ्च श्रोतृन् प्रति प्रापयन्ति, येन सूचना मनोरंजनयोः आकर्षणं स्पष्टतया परिलक्ष्यते। इयं वाहिनी आकाशवाण्याः अधिकृत सजीव प्रसारण सेवायाम् अथ च ऑल इंडिया रेडियो लाइव इति चलदूरभाष अनुप्रयोगे उपलभ्यते, येन भारतस्य विश्वस्य च श्रोतारः यत्र कुत्रापि यस्मिन् कस्मिन्नपि समये कार्यक्रमाणां रसास्वादनं कर्तुं शक्नुवन्ति। भारत ऋतु विभागेन छत्तीसगढ़ राज्ये प्रतिदिनं अत्यधिक वृष्ट्यै रक्तवर्णपरा पूर्व संचेतना प्रदत्ता अस्ति। हिमाचल प्रदेशे, बिहारे, मध्य प्रदेशे, उत्तर प्रदेशे, झारखण्डे, ओडिशा प्रदेशे, उत्तराखण्डे, पूर्वोत्तर भारतस्य केषुचित् भागेषु च श्वः यावत् प्रचण्ड वृष्टिः भवितुमर्हति। सम्पूर्णे झारखण्ड राज्ये प्रचण्ड वृष्टिः प्रचलति, येन राज्यस्य अनेकेषु भागेषु जलाप्लावनस्य आशंका वर्तते। ऋतुविभागेन अनेकेषां मण्डलानां कृते नारंगवर्णीया, पीतवर्णीया च संचेतना प्रसारिता। अग्रिमासु चतुर्विंशतिहोरासु संभाव्यस्य आकस्मिक जलाप्लावनस्य च सूचना प्रदत्ता अस्ति। रांचीनगरस्थितस्य ऋतुविभागस्यानुसारम् अद्य झारखण्डराज्यस्य अधिकांशभागेषु मध्यमतः प्रचण्ड वृष्ट्या सह मेघगर्जनस्य च संभावना अस्ति। इति वार्ताः।
1: അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: മേരി ബാങ്ക് ഹമേശാ മേരെ സാഥ് ചൽതി ഹൈ. സുബഹ ഉഠതി ഹൂ തോ പൈസെ ജമാ കരാതി ഹൈ. കസ്റ്റമർ സാദാ ഹോ ജാതേ ഹൈ തോ പൂരാ ഗല്ലാ സംഭാൽ ലേതി ഹൈ. ആധി രാത് കോ ഭി ഉഠാ കേ ബതാതി ഹൈ കി മാഡം ലക്ഷ്മി ഫൽ ഭണ്ഡാർ കാ പേമെന്റ് ആ ഗയാ ഹൈ. ജൻധൻ ബാങ്ക് ഖാതാ ക്യാ മിലാ മുഝേ തോ ഉംഗലിയോ കേ ഛോർ പർ ബീമാ, പെൻഷൻ, ഡിബിടി സാരി ബാങ്കിംഗ് സുവിധായേ മിൽ ഗയി ഹൈ.
3: 12 साल में 59 करोड़ जनधन खाते खुले, जिसमें 56% खाते तो सिर्फ महिलाओं के हैं। पीएम जनधन योजना के 12 साल, ज्यादा बचत, ज्यादा काम।
4: വളരാൻ തയ്യാറാണോ? ഉയരാൻ തയ്യാറാണോ? നിങ്ങളുടെ ബിസിനസ് പുതിയ ഉയരങ്ങളിലെത്തിക്കൂ. 85% വരെ LTVയോടെ മണപ്പുറം IGL ഗോൾഡ് ലോണിലൂടെ ഫണ്ടുകൾ നേടുന്നത് ഇപ്പോൾ വളരെ എളുപ്പമാണ്.
5: നിങ്ങൾക്കായി മാത്രം 5 കോടി രൂപ വരെയുള്ള ലോണുകൾ നിങ്ങളുടെ ബിസിനസിനെ മുന്നോട്ട് നയിക്കാൻ സഹായിക്കുന്നു. ആത്മവിശ്വാസത്തോടെ വളരൂ, നിങ്ങളുടെ ലക്ഷ്യത്തിൽ എത്തിച്ചേരൂ. നിങ്ങളുടെ ബിസിനസ് വളർത്താൻ മണപ്പുറം നിങ്ങളെ സഹായിക്കുന്നു.
4: മണപ്പുറം ഫൈനാൻസ് ലിമിറ്റഡ്, മേക്ക് ലൈഫ് ഈസി. ടോൾ ഫ്രീ നമ്പർ 1800-420-2233.
6: മൈ ബാങ്ക് ഈസ് ഓൾവേസ് വിത്ത് മീ. By the time I wake up, it's already taking care of my deposits. When the customers keep me busy, it takes care of the cash counter. Even in the middle of the night, it wakes me up to say, "Madam, we have received the payment from Lakshmi Fruit Store."